रोड फाले जस्तो कस कस रोड फाले जस्तो अनुहार हेर्दा मेरो जस्तो खुट्टा बाले जस्तो

रोड फाले जस्तो कस कस रोडमा फाले जस्तो अनुहार हेर्दा मेरो जस्तो खुट्टा बाले जस्तो